0: काय लगीच काय?
1: अरे लगीच लगीच सत्यसाईंच्या दर्शनाला जायचं निजायचं आनंद पोटात माझ्या.
0: काय रे कुठं पडती लगी काय?
1: अरे तिकडं जायचं.